गाफादि दाल बिदाल पान्दाव रेचा पंखाना लायो जों चिनि दिनैनि दाल बिदाल पान्दानाव जों चेंगिनर लायो नंगे अजराव बलाय नखना तो रेचा पं सारा सा पॉइंट अफ मेगाहर्ट्ज एफएम जों तो खनाय दंदि लगि दंदि